श्रीनिवास आतर सदा तुही वाहे वाहे वाहे वाहे जियो सत सात श्रीनिवास आतर सदा तुही वाहे।